0: सच्चे तेरे खंड, सच्चे ब्रह्मंड, सच्चे तेरे लोचे आकार, सच्चे तेरे करणे सर्व विचार, सच्चा तेरा अमृत सा दीवान, सच्चा तेरा हुक्म सा फुरमान, सच्चा तेरा कर्म सा निशान, सच्चे तू दा कै लख करोड़, सच्चे सब तान, सच्चे सब जोर, सच्ची तेरी सिफत, सच्ची साला, सच्ची तेरी कुदरत, सच्चे पातशाह, नानक सच ध्यान सच, जो मर जमै सो कचन कच महला पहला।
1: वड्डी वड्याई जा वड्डा नाम, वड्डी वड्याई